0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गुड मॉर्निंग छत्रपति संभाजी नगर. तुम्ही ऐकता 90.8 FM आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि घड्याळ एक्झॅक्टली 7:12 वेळ झालेली आहे आणि आज आहे फ्रायडे आणि मौसम मस्ताना आहे आणि आपलं आज फ्रायडे आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या शो मध्ये. आणि आजची सकाळ खूप सुंदर आहे यार. जेव्हा पावसाळा सुरू असतो ना त्या दिवसाची सकाळ म्हणजे एकदम प्रसन्न करणारी असते. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हेच म्हणजे की सकाळी लवकर झोप उघडतच नाहीये. मला वाटत होतं की यार हे माझ्यासोबतच होतं काय की पण सहज मित्रांसोबत बोलत होतो तर त्यांचंही हे सांगणं आहे की यार सुबह सुबह जल्दी उठने का मन ही नहीं करता है. अब इतने अच्छे मौसम में कौन ही सुबह उठेगा. लेकिन अब आपके लिए तो मैं हाजिर होता हूँ ना यहाँ पर आपकी मॉर्निंग गुड करने के लिए अपने इस शो में जिसका नाम है ऑल इज वेल. और आज तो है शुक्र है, शुक्रवार है, तो बहुत सारी बातें होगी और वीकेंड आने वाला है और मौसम भी मस्ताना है मानसून का मौसम में. तो क्या कुछ प्लान है आपके, इस पर भी चर्चाएं होगी कुछ ही देर के बाद. फिलहाल तो उठिएगा और अपनी नींद को टाटा बाय बाय कीजिए और अपने आने वाले दिन का आगाज कीजिए. कुछ देर में लौटूंगा और भी ढेर सारी बातें करने. तब तक के लिए स्टे ट्यून.

नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 3 जुलै. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचा दिन विशेष काय, म्हणजे इतिहासात आज कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. आरजे अदनान सोबत दिन विशेष. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण यासोबतच 3 जुलै 1852 मध्ये पुण्यातील वेताळपेठ येथे दलित आणि अस्पृश्य समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. ती महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती 3 जुलै म्हणजे आजच्या दिवशी. त्यावेळेस या कार्याला अनेक जणांनी विरोध केला होता, पण महात्मा फुलेंनी न डगमगता हे काम पूर्ण केले होते. आणि यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात मुंबई येथील एल्फिंटन कॉलेजमध्ये 1855 मध्ये प्रथमच विधी प्राध्यापकी म्हणजे लॉ शिकवण्याची सुरुवात झाली होती. कायदे शिक्षणाचा पाया येथून सुरू झाला होता. त्यानंतर मग पुढे पूर्ण भारतात मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे विद्यापीठांची स्थापना झाली, ज्यांनी कायदे शिक्षण अभ्यासक्रमांना अधिकृत मान्यता दिली. आणि साल 2000 मध्ये विक्रांत या युद्ध नौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास मान्यता मिळाली होती. आणि 2001 मध्ये सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 3 जुलैचं महत्वाचं असं दिन विशेष. अशाच इन्फरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

0: करिअर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स, आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

महानगर पालिका बस कहती है की अमी काम केले पण पाऊस रहते काम शून्य दिसतंय कुठेच दिसत नाहीये. यू आर लिस्निंग एमजीएम 90.8 एफएम आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. आणि महानगरपालिका दरवर्षी म्हणत होते आणि याही वर्षी त्यांनी सांगितलं होतं की मे मध्ये त्यांचं काम सुरू आहे ते म्हणजे मान्सून पूर्वी काम. यात काय असते जे काय रस्ते खराब आहे ड्रेनेज सिस्टम खराब आहे ये सब को ठीक किया जाता है. और हमें भी लगा था की महानगरपालिका अब सतर्क हो गई है मानसून के पहले की तैयारी कर रही है. लेकिन पिछले दिनों में अभी कुछ दिन से अपने शहर में बहुत अच्छी बारिश हो रही है और इस बारिश के अंदर उसने महानगर पालिका का पूरा काम

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये नेहमी येत असतात आणि ते एक टेन्शन येतं यार आता काय करू कळतच नाहीये. पण ते टेन्शन साईडला ठेवा, आज आपण भेटणार आहोत आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाच्या टीम सोबत. तुम्ही ड्यून केलं MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाचे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वयी. सो वेलकम टू स्टुडिओ. आणि आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट तुमचा येतोय म्हणजे आज येणार आहे, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा अजिंक्य. यात जे तुझं कॅरेक्टर आहे त्याबद्दल आम्हाला सांग.
1: अनिकेत नावाची भूमिका मी करतोय ह्या सिनेमामध्ये आणि विदर्भामधला वऱ्हाडी बोलणारा, वऱ्हाडी भाषा बोलणारा असा हा अनिकेत आहे. आणि MPSC ची एक्झाम देऊन MPSC ची खरं तर एक्झाम त्याने क्रॅक केली आहे आणि त्याची पोस्टिंग पण आली आहे त्याला, पण त्या पोस्टिंगवर स्टे आलाय आणि आता त्याची काय अवस्था आहे किंवा आता तो गावी येतोय तेव्हा तो वाट बघतोय की आता कधीही पोस्टिंग माझी परत येईल आणि किंवा स्टे हटेल आणि मला एक डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि मग चालून कुठे मी माझे जे काही कर्तव्य आहेत ते मी पार पाडायला सुरुवात करेल. पण त्याला रिअलाइज होतं त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून की अरे आपली कर्तव्य बजावण्यासाठी आपल्याला काही कलेक्टर बनण्याची गरज नसते किंवा काही कुठली पोझिशनवर जाऊन मग आपण करू असा विचार जर केला सगळ्यांनी तर मग कायच राहिलं, म्हणजे असं तर प्रत्येकच जण काहीतरी बनल्यावर मी काहीतरी करेन असा विचार करायला लागेल. पण मुळात आपण काहीतरी केलं तर आपण काहीतरी बनू आणि तर काहीतरी बदल घडेल असा अशी विचारसरणी दाखवणारं हे पात्र आहे. सो यात खूप गमती जमती आहेत, खूप कॉमेडी पण आहे, खूप मजा मस्ती पण आम्ही केली आहे. गाणी आहेत खूप कमाल, अगदी संस्कृत गाणे रॅप सॉन्ग आहे आणि ते सगळं शूट करतानाही आम्हाला खूप मजा आली आहे.
0: क्या बात. आणि अद्वयी ही तुझी पहिली फिल्म आहे आणि एक एक्साइटमेंट तर असते, आणि यातील जे तुझं पात्र आहे त्याबद्दल आम्हाला सांग.
2: माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना आणि कल्पना ही थोडीशी म्हणजे अशी प्रिव्हिलेज्ड मास्तरांची मुलगी असते गावाच्या, तर असं काही म्हणजे सिरियसली न घेणारी थोडीशी असं टाइमपास सगळं. हर जर्नी ती अनिकेत याच्याकडे MPSC ची तयारी करायला जाते आणि तिच्या जर्नीच्या थ्रू आणि MPSC याच्या अभ्यासक्रमाच्या थ्रू तिचे जे बदल होतात किंवा तिची जी जर्नी आहे ती दाखवली आहे टू बिकमिंग समवन हु इज व्हेरी ओपिनियनेटेड आणि डिसायसिव्ह. की म्हणजे जर तुम्ही माझ्या पाठीशी नाही देखील आहात तरी मी हे एकटीच करेन.
0: क्या बात आहे, सो मच इंटरेस्टिंग ही फिल्म असणार आहे आउट ऑफ सिलेबस. तर आपल्या गप्पा या अशा सुरू राहतील थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: लेट्स टॉक अबाउट आउट ऑफ सिलेबस, मतलब फिल्म का नाम है. आरजी अदनान आपके साथ है आणि आज आपण बोलत आहोत या चित्रपटाच्या लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वई यांच्यासोबत. तर अजिंक्य आणि अद्वई म्हणजे तुम्ही एकमेकांना अगोदर ओळखत होता की तुमची पहिली भेट कुठे झाली?
1: सेटच्या आधी मला असं वाटतं आमचे प्रोड्युसर जे आहेत सुगत वाघमारेजी, जे सोशली स्वतः खूप ऍक्टिव्हली काम करतात, आणि सुगत वाघमारेजींना भेटण्यासाठी मी खरं तर जास्त एक्साइटेड होतो आणि त्यांच्याशी भेट झाल्यावर मी खरं तर भारावून गेलो होतो आणि याचा भाग व्हायला तयार झालो. आणि नंतर मला कळलं की इतर कुठली हिरोईन नसून अद्वई ह्या सिनेमाचा भाग होणार आहे. तर मग मी क्युरियस होतो की अच्छा ही कोण मुलगी आहे. अद्वईशी जेव्हा मी बोललो भेटलो तेव्हा मला कळलं की अरे ही तर एकदम साऊथ बॉम्बेचं बोलते, दिसायला ती कॅरेक्टर दिसते पण बोलते एकदम तिकडचं, एकदम इंग्रजी आणि मराठी पण असं इंग्लिश बोलल्यासारखं. तर हे कसं होईल काय म्हणून विचार करते असं मला विचाराला मी, अर्थात माझ्या टीमच्या दिग्दर्शकांच्या निर्मात्यांच्या रायटरच्या विचारावर विश्वास ठेवला आणि मी म्हटलं जर त्यांना वाटतीये ही योग्य पात्र ह्या सिनेमासाठी तर ती असेलही योग्य. कट्टू आम्ही सेटवर जेव्हा भेटलो तेव्हा ती एकदम वेगळ्या रूपात होती, डायलॉग्स तिने त्या पद्धतीने पाठ केलेले होते आणि मला असं वाटलं की हा शी इज लुकिंग द पार्ट. आणि तिने खूप मेहनत घेऊन काम केलंय, पहिलाच प्रोजेक्ट डायरेक्टली एक सिनेमा त्यातल्या त्यात नोन काही व्यक्तींसोबत करणं वेगळं प्रेशर आलेलं असणार आय एम शुअर. आणि ते आता 2 वर्षाचा कालावधी गेला आणि ती आता छान प्रोज आली आहे, इंटरव्ह्यूज पण देते बॅक टू बॅक. सो येस मी ही जर्नी पाहिली आहे तिची जवळ.
0: आणि तो एक ऍक्सेंट असतो ना साऊथ बॉम्बे
2: म्हणजे मी जाणून नाही करत यार
1: कसं असतो
2: माहित नाही, म्हणजे इंग्लिश बोलताना मी खूप फटफट फटफट बोलते तर असे थोडेसे शब्दातच राहतात.
1: हा म्हणजे ती असं बोलते की मी जर म्हटलं ना की अगं अद्वई तुझ्यावर एवढे ब्लेसिंग आहेत, तू पहिलाच प्रोजेक्ट इतका मोठा महत्वाचा असा करतीयस, त्यावर अद्वई म्हणते अजिंक्य यू हॅव नो आयडिया हाऊ मच प्रेशर आय मीन यू विल नॉट अंडरस्टँड असं. सो हे जे तिचं आहे की आणि इंग्रजी मधून बोलताना एकदम क्लॅरिटी ऑफ थॉट्स, कारण इंग्रजी माध्यमातून ती लहानाची मोठी झाली
2: वगैरे, तर मग त्यामुळे माझी ब्रेनची वायरिंग अशी झाली आहे की मी विचार देखील इंग्लिश.
0: सो आउट ऑफ सिलेबस टीम सोबत आपण अजून गप्पा गोष्टी करणारच आहोत, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, थोड्या वेळात पुन्हा भेटूयात. स्टे ट्यून्ड.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट आज आपल्या भेटीला येणार आहे थिएटर मध्ये. तुम्ही ऐकत आहात आरजे अदनान ला आणि आपल्या सोबत आहे या चित्रपटाची टीम म्हणजे या फिल्म चे लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वैत यांच्यासोबत आज आपण बोलत आहोत. सो अजिंक्य, फिल्म मध्ये एमपीएससी एस्पिरेंट ची तू भूमिका साकारत आहे, तर याची तयारी कशी केली होती?
1: एक तर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती, माझ्या ताईने मी एमपीएससी यूपीएससी ची स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांचं स्वप्न एका अर्थी ऍटलीस्ट स्क्रीन वर जगता आलंय. माझा सख्खा मामा जो आहे, एकुलता एक मामा, तो स्वतः एमपीएससी क्रॅक करून त्याने दाखवली आहे. चांगले मित्रही त्याचे वेगवेगळ्या पोस्टिंगवर लागले आहेत, डीवायएसपी वगैरे बनले. सो मी त्यांचा प्रवास जवळून पाहिला आणि तो बऱ्याचदा रिलेट करत होतो. पण ह्या सिनेमाच्या वेळेला अभ्यास म्हणून वऱ्हाडी भाषेचा असो किंवा त्या मुलांची स्पर्धा परीक्षा देतानाची मानसिकता असो, ह्याबद्दलचा अभ्यास मला माझ्या रायटर कडून खूप, अनिकेत कोरडे जी त्यांचं नाव आहे, मला त्याच्याकडून खूप जास्त मदत मिळाली. आम्हा सगळ्यांनाच, तो आहे पण मूळचा विदर्भातला, सो भाषा कशी बोलायची आहे त्या बाबतीत तो ठाम होता. कुठला शब्द जर आम्ही अडकलो तर आम्ही त्याला विचारायचो आणि तो ज्या लयीने बोलतोय त्या पद्धतीने आम्ही ट्राय करायचो परफॉर्म करण्यासाठी.
0: आणि विदर्भची मराठी एकदम वेगळी आहे. अजिंक्य, तू मराठवाड्याचा सध्या पुण्यात राहतो आणि अद्वैत तू प्रॉपर मुंबईची, विदर्भाची मराठी शिकणं, तू ऍक्सेंट शिकणं, यासाठी काय चॅलेंजेस तुम्हाला आले?
1: सगळ्यात सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी येत होतो 2017 वेळेला, त्यावेळेला माझी भाषा परभणीची, त्यानंतर मी पुण्यामध्ये राहिलो काही हिंदी भाषिक व्यक्तींमध्ये, कारण मी डीवाय पाटील कॉलेजला होतो, तिथे इंजिनिअरिंग जर्मन लँग्वेज शिकणं वगैरे हे वेगळं वातावरण. तिथून मला माझी भाषा सोडून प्रमाण भाषा शिकावी लागली विठू माऊली मालिकेसाठी, कारण देव जेव्हा बोलतोय परमेश्वर तेव्हा तो विशिष्ट पद्धतीने बोलला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, आणि हे शिकणं एक वेगळं स्ट्रगल होतं. आता ती भाषा सोडून, जी प्रमाण भाषा शिकलोय एका अर्थी आणि शिकतोच आहे, ती सोडून आता एक विदर्भातली, आणि तिथले लोक दुखावले नाही गेले पाहिजे ह्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणं. सो त्यासाठी म्हणून मी आमचे जे रायटर होते त्यांना सांगत होतो, तू योग्य प्रकारे बोलून घे, जितक्या वेळा तुला असं वाटेल की नाही सर मिळत नाहीये ते किंवा नाही अजिंक्य असं होत नाहीये तर सांग आम्हाला, आम्ही ते करू परत. आणि त्यानुसार आम्ही केलं आणि सध्या तो तरी ऍटलीस्ट सॅटिस्फाईड आहे, तर आता पुढे बघूया.
2: माझ्यासाठी पण म्हणजे भाषेचं सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि त्याच्यात अनिकेत कोडे जे आहेत त्यांच्याबरोबर आणि अभिजित दादा हुज ऑल्सो म्हणजे आमचे को ऍक्टर आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही टाकत नंतर वऱ्हाडीमध्ये गप्पा मारायचो, सो दॅट ते लँग्वेज थोडस तोंडात बसलं पाहिजे. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मला सगळ्यात जास्त हे जंगल वाचू असं तुम्ही त्याला जंगल कंटिन्यू जंगल म्हणायचे, तर मग ते जंगल असं खूप बारकाईने
0: आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट थिएटर मध्ये लागलेला आहे म्हणजे रिलीज झालाय, तुम्ही नक्की बघा. आणि याबद्दल आपण अजून बोलणारच आहोत म्हणजे गप्पा गोष्टी करणारच आहोत, पण थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी एमजीएम पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. एमजीएम क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. एमजीएम पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन एमजीएम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आपण बोलत आहोत आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाच्या लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस सोबत. आपल्या सोबत आहे अजिंक्य आणि अद्वैत. तर आज हा चित्रपट रिलीज झालेला आहे, काय सांगाल की प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा, यातून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
1: जरी शिकायला नाही तरी एक चर्चा सुरू झाली पाहिजे असाच उद्देश आहे या सिनेमाचा, की आपण नेमकं काय करतोय. आपण आपल्या सिस्टम मध्ये, आपल्या छोट्याशा बबल मध्ये इतके जास्त गुंतवलेलो आहोत की याच्या बाहेर पण काहीतरी चालू आहे, ज्या जे गोष्टी आपल्याला खूप जास्त अफेक्ट करतायत, बट नॉट इमिडिएटली. हे चेंजेस खूप ड्रास्टिक आहेत आणि एव्हरीबडी नोज इट, एव्हरीबडी इज लिव्हिंग थ्रू इट. पण त्याच्या मागे जी ज्या स्केलने चर्चा झाली पाहिजे ती नाही होते, बिकॉज एव्हरीबडी इज व्हेरी कॉट अप. आपण मनुष्य ह्युमन्स म्हणून खूप स्वार्थी झालो आहोत, तर आपण जस घेत राहू असं नाही, तर काहीतरी दिलं पण पाहिजे अशा भावनेने हा सिनेमा आम्ही आणतोय समोर 3 जुलै रोजी.
0: तर अजिंक्य, काय आव्हान करशील फिल्म बद्दल?
2: आउट ऑफ सिलेबस नावाचा आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. जवळच्या चित्रपट गृहांमध्ये तो असणार आहे, तेव्हा सहकुटुंब चित्रपट गृहांमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो, स्पेशली मराठवाड्यामध्ये, कारण आपल्या मराठवाड्याचा सुपुत्र असं म्हणता येईल मी. खूप अभिमानाने आपला सिनेमा इथे प्रमोट करतोय आणि माझी आशा आहे की सगळ्यांकडून खूप प्रेम मिळेल. थँक्यू थँक्यू
0: थँक्यू सो मच. थँक्स लॉट आणि खूप खूप शुभेच्छा आउट ऑफ सिलेबस साठी. तर आउट ऑफ सिलेबस चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा हा चित्रपट. आणि तुम्हाला कसा वाटला याचा फीडबॅक नक्की मला कळवा. त्याचा रिव्ह्यू तुम्ही मला कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इन्स्टा ID RJ अदनान या इन्स्टा पेजवर. सो स्टे ट्यून्ड.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 48.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma. NEP 2020 ready. World-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711174254.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग

0: IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: नारायण आरोग्याच्या तकासकार जी MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा MGM कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in
3: Admission open MGM University School of Engineering and Technology Programs BTech 4 years after HSC Computer Science and Engineering IoT Cyber Security including Blockchain Technology Computer Science and Engineering Cyber Security Electronics Engineering VLSI Design and Technology Electrical Engineering Robotics and Automation For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco Chhatrapati Sambhajinagar

0: नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready. World-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711742 54.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

सुन कह बस सुन कह ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो तुला कपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

जाने गाव मोठं वर्तमान माझ्या राज्यात फरजा बिगी बिगी बिगी बिगी डौलान डौलाने गाव मोठं वर्तमान गाव मोठं

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.
4: चाहे कॉलेज में हो या घर पर, देश हो या विदेश, अब आपके फेवरेट RJ और सेलिब्रिटीज के इंटरव्यू सिर्फ एक क्लिक दूर. कहानियाँ जो दिल छू जाए, बातें जो जिंदगी बदल दे, सब मिलेगा MGM 94.8 FM रेडियो ऐप पर. तो देर किस बात की, अभी डाउनलोड कीजिए MGM 94.8 FM. साथ है तो बात है.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4255.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलर.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 सिडको छत्रपती संभाजीनगर.
2: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
2: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
0: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: सोपे इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 950-308-2913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: us.
1: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
2: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
3: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM University Department of Instrumentation and Control Engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स, आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patsikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patsikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711742 54.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDI.

0: दरवेश चिल्लाता नहीं, बस चुपचाप महसूस होता है।
1: अदनासी बात विद आरजे अदनान ओनली ऑन एमजीएम 90.8 एफएम, साथ है तो बात है।
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी एमजीएम पेट केअर पेट क्लिनिक। आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी। एमजीएम क्रिकेट स्टेडियम जवळ N6, कॉन्टॅक्ट नंबर 9860679130। एमजीएम पेट केअर।
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
7: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।
8: ऍडमिशन ओपन एमजीएम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर एचएससी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आयओटी, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये नेहमी येत असतात आणि इथे एक टेन्शन येतं, यार आता काय करू कळतच नाहीये. पण ते टेन्शन साईडला ठेवा, आज आपण भेटणार आहोत आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाच्या टीम सोबत. तुम्ही ड्यून केलं MGM 90.8 FM RJ वदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाचे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वयी. सो वेलकम टू स्टुडिओ. आणि आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट तुमचा येतोय म्हणजे आज येणार आहे, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अजिंक्य, यात जे तुझं कॅरेक्टर आहे त्याबद्दल आम्हाला सांग.
1: अनिकेत नावाची भूमिका मी करतोय ह्या सिनेमामध्ये आणि विदर्भामधला वऱ्हाडी बोलणारा, वऱ्हाडी भाषा बोलणारा असा हा अनिकेत आहे. आणि MPSC ची एक्झाम देऊन, MPSC ची खरं तर एक्झाम त्याने क्रॅक केली आहे आणि त्याची पोस्टिंग पण आली आहे त्याला, पण त्या पोस्टिंगवर स्टे आलाय आणि आता त्याची काय अवस्था आहे किंवा आता तो गावी येतोय तेव्हा तो वाट बघतोय की आता कधी पोस्टिंग माझी परत येईल आणि किंवा स्टे हटेल आणि मला एक डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि मग चालून कुठे मी माझे जे काही कर्तव्य आहेत ते मी पार पाडायला सुरुवात करेल. पण त्याला रिअलाइज होतं त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून की अरे आपली कर्तव्य बजावण्यासाठी आपल्याला काही कलेक्टर बनण्याची गरज नसते किंवा काही कुठली पोझिशनवर जाऊन मग आपण करू असा विचार जर केला सगळ्यांनी तर मग कायच राहिलं. म्हणजे असं तर प्रत्येकच जण काहीतरी बनल्यावर मी काहीतरी करेन असा विचार करायला लागेल, पण मुळात आपण काहीतरी केलं तर आपण काहीतरी बनू आणि तर काहीतरी बदल घडेल असा अशी विचारसरणी दाखवणारं हे पात्र आहे. सो यात खूप गमती जमती आहेत, खूप कॉमेडी पण आहे, खूप मजा मस्ती पण आम्ही केली.

0: गाणी आहेत खूप कमाल, अगदी संस्कृत गाणे रॅप सॉन्ग आहे आणि ते सगळं शूट करतानाही आम्हाला खूप मजा आली.
1: क्या बात. आणि अद्वई ही तुझी पहिली फिल्म आहे आणि एक एक्साइटमेंट तर असते, आणि यातील जे तुझं पात्र आहे त्याबद्दल आम्हाला सांग.
2: माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना, आणि कल्पना ही थोडीशी म्हणजे अशी प्रिव्हिलेज्ड मास्तरांची मुलगी असते गावाच्या, तर असं काही म्हणजे सिरियसली न घेणारी, थोडीशी असं टाइमपास सगळं. हर जर्नी ती अनिकेत याच्याकडे एमपीएससीची तयारी करायला जाते, आणि तिच्या जर्नीच्या थ्रू आणि एमपीएससी याच्या अभ्यासक्रमाच्या थ्रू तिच्या जे बदल होतात किंवा तिची जी जर्नी आहे ती दाखवली आहे, टू बिकमिंग समवन हु इज व्हेरी ओपिनियनेटेड आणि डिसायसिव्ह. की म्हणजे जर तुम्ही माझ्या पाठीशी नाही देखील आहात तरी मी हे एकटीच करेन.
1: क्या बात आहे, सो मच इंटरेस्टिंग ही फिल्म असणार आहे आउट ऑफ सिलेबस. तर आपल्या गप्पा या अशा सुरू राहतील थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून.
3: ऑल इज वेल.

0: लाजो नको,
1: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
2: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
1: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
2: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
1: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या. कॉल करा 98 91 71 48.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
6: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4255.

0: लेट्स टॉक अबाउट आउट ऑफ सिलेबस, मतलब फिल्म का नाम है. आरजी अदनान आपके साथ है, यानी आज अपन बोलत आहोत या चित्रपटाच्या लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वई यांच्या सोबत. तर अजिंक्य आणि अद्वई म्हणजे तुम्ही एकमेकांना अगोदर ओळखत होता की तुमची पहिली भेट कुठे झाली?
1: सेटच्या आधी मला असं वाटतं आमचे प्रोड्युसर जे आहेत सुगत वाघमारेजी, जे सोशली स्वतः खूप ऍक्टिव्हली काम करतात, आणि सुगत वाघमारेजींना भेटण्यासाठी मी खरं तर जास्त एक्सायटेड होतो, आणि त्यांच्याशी भेट झाल्यावर मी खरं तर भारावून गेलो होतो आणि याचा भाग व्हायला तयार झालो. आणि नंतर मला कळलं की इतर कुठली हिरोईन नसून अद्वई ह्या सिनेमाचा भाग होणार आहे. तर मग मी क्युरियस होतो की अच्छा ही कोण मुलगी आहे. अद्वईशी जेव्हा मी बोललो भेटलो तेव्हा मला कळलं की अरे ही तर एकदम साऊथ बॉम्बेचं बोलते, दिसायला ती कॅरेक्टर दिसते पण बोलते एकदम तिकडचं, एकदम इंग्रजी आणि मराठी पण असं इंग्लिश बोलल्यासारखं. तर हे कसं होईल, काय म्हणून विचार करते असा मला विचाराला मी अर्थात माझ्या टीमच्या दिग्दर्शकांच्या निर्मात्यांच्या रायटरच्या विचारावर विश्वास ठेवला आणि मी म्हटलं जर त्यांना वाटतेय ही योग्य पात्र ह्या सिनेमासाठी तर ती असेलही योग्य. कट्टू आम्ही सेटवर जेव्हा भेटलो तेव्हा ती एकदम वेगळ्या रूपात होती, डायलॉग्स तिने त्या पद्धतीने पाठ केलेले होते आणि मला असं वाटलं की हा शी इज लुकिंग द पार्ट. आणि तिने खूप मेहनत घेऊन काम केलंय, पहिलाच प्रोजेक्ट डायरेक्टली एक सिनेमा त्यातल्या त्यात नोन काही व्यक्तींसोबत करणं वेगळं प्रेशर आलेलं असणार आय एम शुअर. आणि ते आता 2 वर्षाचा कालावधी गेला आणि ती आता छान प्रोज आली आहे, इंटरव्ह्यूज पण देते बॅक टू बॅक. सो येस मी ही जर्नी पाहिली आहे तिची जवळ.
0: आणि तो एक ऍक्सेंट असतो ना साऊथ बॉम्बे
2: म्हणजे मी जाणून नाही करत यार
1: कसं असतो
2: माहित नाही, म्हणजे इंग्लिश बोलताना मी खूप फटफट फटफट बोलते तर असे थोडेसे शब्दातच राहतात.
1: हा म्हणजे ती असं बोलते की मी जर म्हटलं ना की अगं अद्वई तुझ्यावर एवढे ब्लेसिंग्स आहेत, तू पहिलाच प्रोजेक्ट इतका मोठा महत्वाचा असा करतेयस, त्यावर अद्वई म्हणते अजिंक्य यू हॅव नो आयडिया हाऊ मच प्रेशर आय मीन यू विल नॉट अंडरस्टँड असं. सो हे जे तिचं आहे की आणि इंग्रजीमधून बोलताना एकदम क्लॅरिटी ऑफ थॉट्स, कारण इंग्रजी माध्यमातून ती लहानाची मोठी झाली
2: वगैरे, तर मग त्यामुळे माझी ब्रेनची वायरिंग अशी झाली आहे की मी विचार देखील इंग्लिश.
0: सो आउट ऑफ सिलेबस टीम सोबत आपण अजून गप्पा गोष्टी करणारच आहोत, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, थोड्या वेळात पुन्हा भेटूयात. स्टे ट्यून.

0: आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट आज आपल्या भेटीला येणार आहे थिएटर मध्ये. तुम्ही ऐकत आहात आरजे अदनान ला आणि आपल्या सोबत आहे या चित्रपटाची टीम म्हणजे या फिल्मचे लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस अजिंक्य आणि अद्वैत यांच्यासोबत आज आपण बोलत आहोत. सो अजिंक्य, फिल्म मध्ये एमपीएससी एस्पिरेंट ची तू भूमिका साकारत आहे, तर याची तयारी कशी केली होती?
1: एक तर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती, माझ्या ताईने मी एमपीएससी यूपीएससी ची स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांचं स्वप्न एका अर्थी ऍटलीस्ट स्क्रीन वर जगता आलंय. माझा सख्खा मामा जो आहे, एकुलता एक मामा, तो स्वतः एमपीएससी क्रॅक करून त्याने दाखवली आहे. चांगले मित्रही त्याचे वेगवेगळ्या पोस्टिंगवर लागले आहेत, डीवायएसपी वगैरे बनले. सो मी त्यांचा प्रवास जवळून पाहिला आणि तो बऱ्याचदा रिलेट करत होतो. पण ह्या सिनेमाच्या वेळेला अभ्यास म्हणून वऱ्हाडी भाषेचा असो किंवा त्या मुलांची स्पर्धा परीक्षा देतानाची मानसिकता असो, ह्याबद्दलचा अभ्यास मला माझ्या रायटर कडून खूप, अनिकेत कोरडे जी त्यांचं नाव आहे, मला त्याच्याकडून खूप जास्त मदत मिळाली. आम्हा सगळ्यांनाच, तो आहे पण मूळचा विदर्भातला, सो भाषा कशी बोलायची आहे त्या बाबतीत तो ठाम होता. कुठला शब्द जर आम्ही अडकलो तर आम्ही त्याला विचारायचो आणि तो ज्या लयीने बोलतोय त्या पद्धतीने आम्ही ट्राय करायचो परफॉर्म करण्यासाठी.
0: आणि विदर्भची मराठी एकदम वेगळी आहे. अजिंक्य, तू मराठवाड्याचा सध्या पुण्यात राहतो आणि अद्वैत तू प्रॉपर मुंबईची, विदर्भाची मराठी शिकणं, तू ऍक्सेंट शिकणं, यासाठी काय चॅलेंजेस तुम्हाला आले?
1: सगळ्यात सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी येत होतो 2017 वेळेला, त्यावेळेला माझी भाषा परभणीची, त्यानंतर मी पुण्यामध्ये राहिलो काही हिंदी भाषिक व्यक्तींमध्ये, कारण मी डीवाय पाटील कॉलेजला होतो. तिथे इंजिनिअरिंग, जर्मन लँग्वेज शिकणं वगैरे हे वेगळं वातावरण. तिथून मला माझी भाषा सोडून प्रमाण भाषा शिकावी लागली विठू माऊली मालिकेसाठी, कारण देव जेव्हा बोलतोय परमेश्वर तेव्हा तो विशिष्ट पद्धतीने बोलला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, आणि ते शिकणं एक वेगळं स्ट्रगल होतं. आता ती भाषा सोडून, जी प्रमाण भाषा शिकलोय एका अर्थी आणि शिकतोच आहे, ती सोडून आता एक विदर्भातली आणि तिथले लोक दुखावले नाही गेले पाहिजे ह्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणं. सो त्यासाठी म्हणून मी आमचे जे रायटर होते त्यांना सांगत होतो, तू योग्य प्रकारे बोलून घे, जितक्या वेळा तुला असं वाटेल की नाही सर मिळत नाहीये ते किंवा नाही अजिंक्य असं होत नाहीये तर सांग आम्हाला, आम्ही ते करू परत. आणि त्यानुसार आम्ही केलं आणि सध्या तो तरी ऍटलीस्ट सॅटिस्फाईड आहे, तर आता पुढे बघूया.
2: माझ्यासाठी पण म्हणजे भाषेचं सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि त्याच्यात अनिकेत कोडे जे आहेत त्यांच्या बरोबर आणि अभिजित दादा हुज ऑल्सो म्हणजे आमचे को ऍक्टर आहेत त्यांच्या बरोबर बसून आम्ही टाकत नंतर वऱ्हाडीमध्ये गप्पा मारायचो, सो दॅट ते लँग्वेज थोडस तोंडात बसलं पाहिजे. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मला सगळ्यात जास्त हे जंगल वाचू असं तुम्ही त्याला जंगल कंटिन्यू जंगल म्हणायचे, तर मग ते जंगल असं खूप बारकाईने
0: आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट थिएटर मध्ये लागलेला आहे म्हणजे रिलीज झालाय, तुम्ही नक्की बघा. आणि याबद्दल आपण अजून बोलणारच आहोत, म्हणजे गप्पा गोष्टी करणारच आहोत, पण थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून.

0: demo. Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आपण बोलत आहोत आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाच्या लीड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस सोबत. आपल्या सोबत आहे अजिंक्य आणि अद्वैत. तर आज हा चित्रपट रिलीज झालेला आहे. काय सांगाल की प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा, यातून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
1: जरी शिकायला नाही तरी एक चर्चा सुरू झाली पाहिजे असाच उद्देश आहे या सिनेमाचा, की आपण नेमकं काय करतोय. आपण आपल्या सिस्टम मध्ये, आपल्या छोट्याशा बबल मध्ये इतके जास्त गुंतवलेलो आहोत की याच्या बाहेर पण काहीतरी चालू आहे, ज्या जे गोष्टी आपल्याला खूप जास्त अफेक्ट करतायत, बट नॉट इमिडिएटली. हे चेंजेस खूप ड्रास्टिक आहेत आणि एव्हरीबडी नोज इट, एव्हरीबडी इज लिव्हिंग थ्रू इट. पण त्याच्या मागे जी ज्या स्केलने चर्चा झाली पाहिजे ती नाही होते, बिकॉज एव्हरीबडी इज व्हेरी कॉट अप. आपण मनुष्य ह्युमन्स म्हणून खूप स्वार्थी झालो आहोत, तर आपण जस्ट घेत राहू असं नाही, तर काहीतरी दिलं पण पाहिजे अशा भावनेने हा सिनेमा आम्ही आणतो आहे समोर 3 जुलै रोजी.
0: तर अजिंक्य, काय आव्हान करशील या फिल्म बद्दल?
2: आउट ऑफ सिलेबस नावाचा आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. जवळच्या चित्रपटगृहांमध्ये तो असणार आहे, तेव्हा सहकुटुंब चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो, स्पेशली मराठवाड्यामध्ये, कारण आपल्या मराठवाड्याचा सुपुत्र असं म्हणता येईल मी. खूप अभिमानाने आपला सिनेमा इथे प्रमोट करतोय आणि माझी आशा आहे की सगळ्यांकडून खूप प्रेम मिळेल. थँक्यू थँक्यू
0: थँक्यू सो मच. थँक्स रॉड आणि खूप खूप शुभेच्छा आउट ऑफ सिलेबस साठी. तर आउट ऑफ सिलेबस चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा हा चित्रपट. आणि तुम्हाला कसा वाटला याचा फीडबॅक नक्की मला कळवा. त्याचा रिव्ह्यू तुम्ही मला कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इन्स्टा आय डी RJ अदनान या इन्स्टा पेजवर. सो स्टे ट्यून्ड. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस, N6 सिडको, छत्रपती संभाजीनगर.

गाऊ मोठं वरचं गाणं, गाऊ मोठं वरचं गाणं।

0: हॅलो, हाय, नमस्कार. छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711174254.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM University School of Engineering and Technology. Programs B.Tech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

चाहे यार करो, चाहे फूलों के साए से खेलो, चाहे कली से प्यार करो।